त्यावेळी देवगंधर्वांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली. श्रीराम लक्ष्मणासह विश्वामित्र महर्षींच्या सिद्धाश्रमी आले. यज्ञात विघ्न आणणाऱ्या मारीच राक्षसाला श्रीरामाने मानवास्त्र सोडून समुद्रात उडवून दिलं. आग्नेय अस्त्रानं सुबाहूचा वध केला. विश्वामित्रांचा यज्ञ यथासांग पार पडला. याच वेळी मिथिलाधिपती जनक राजाकडे मोठा यज्ञ होणार होता. सर्वच आश्रमीय मुनिजन त्या यज्ञाला जाणार होते. राम लक्ष्मणांनीही बरोबर यावं म्हणून ते आग्रह करू लागले. चला राघवा चला, पहाया जनकाची मिथिला.

राघवा चला पाया जनकाची मिथिला। मिथिले हुनी ही दर्शनीय नृप, मिथिले हुनी ही दर्शनीय नृप, राजर्षी तो जनक नराधिप। नराधिपे त्या नगरी माजी यज्ञ नवा मांडिला, चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला। यज्ञ मंडपी सुनाभ कार्मुक, यज्ञ मंडपी सुनाभ कार्मुक, जास पेलता झाला त्र्यंबक। त्र्यंबक देवे त्याच धनुने त्रिपुरासुर मारिला, चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला। शिवधनुते त्या सदनी ठेवून, शिवधनुते त्या सदनी ठेवून, जनकतयाचे करितो पूजन। पूजनीय त्या विशाल धनुला जगात नाही तुला, पूजनीय त्या विशाल धनुला जगात नाही तुला, चला राघवा चला पहाया जनकाची मिला। देश देशीचे नृपती येऊन, देश देशीचे नृपती येऊन, तिमित जाहले धनुष्य पाहून। पाहताच ते उचला याचा मोह तया जाहला, चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला। देव दैत्यवा सुर नर किन्नर, देव दैत्यवा सुनर किन्नर, उचलून शकले त्यास तसू भर। देव दैत्यवा सुरनर किन्नर, उचलून शकले त्या तसू भर। तसू भरी ना सरलपणाच्या चापाचा वाकला, चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला। कोण वाकवून त्याला ओढील, कोण वाकवून त्याला ओढील, त्यांच्या त्या धनुष जोडील। सोडील त्यातून बाण असा तर कोणी ना जन्मला, चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला। उपजत योद्धे तुम्ही धनुर्धर, उपजत योद्धे तुम्ही धनुर्धर, निज नयनी ते धनु पहातर। बघा राघवा सौमित्री तर औत्सुक्ये दाटत, चला राघवा चला पहाया जनकाची मिथिला। उत्साहाने निघती मुनिजन, उत्साहाने निघती मुनिजन, चला संगती दोघे आपण। चला संगती दोघे आपण, आपण होता सह प्रवासी भाग्यतरुए फला, चला राघवा चला पहाया जनकाची मिला।